हर गुरहेती जागत चोर ना लागे, जम मग ना जावहु ना दुख पावहु, जम का डर पौ भागे, राव सस दीपक गुरमत द्वारे, मन साचा मुख त्यावे, नानक मूर्ख अजो